प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना सिलिन क्यों सोरोक लम लेरिम लेरिम दिनी क्योंगी सोरोक लम यारगे जोवे थेनलो चिलो नीतों दो चुनी पे छे खेचिंग आलो गोफी तेंडल नांगबोबे लेरिम दिकी चो मिक्युनी क्यों ख्याका किकु लम मेकिन चुलो दी नमशी थमचेलो थिंकी सोरो लम Tuti numkor tetsupo, sosheta, kyongi yarge tonshe ki mikuli. Lerimdi woklo pitako sorok lam zoti, kyongzulo tanyi ki tsongdu lobjata, menka, dile keje shapchi nyamchi tushe in. Lerimdi ki wenne ditsulo, nyung nyung zoshi, sheyentang, tete honte, yarge tonshe dile, kyongzuki mirik tendale, Paljo Tunki, Kokapzu, Yerge Tompinshi. Lerimdi Jagar Kyongde Zulo, Chisok, Paljo Tunki, Yergeki, Jimbo, Nayepo, Den Takchin, Sorolam Yerge Tundi, Paatsu, Tushedi Ki, Numkorna, Kechi Chako Bakti, Lapsa Tushi, Yepo, Mr. Pinsin, Songdel, Lem Tenche, Yepo, Shinyoktang Delwe, Son yogi kokap geshe yepo dile yung yogi kokap topshe yepo zu imbobe. Lerim diki pi takta yo piashe yepo yin dile diki tengsangi zota chulche zu lalen piatiki yun jingta ni tsuki ta tenta ding ding soro lam zopindobe. Mixe tona ni kyaga kikuki kyongde ta teshe lepti kali yepi sanitulo ziti ditulo jinmindo mala